0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसी च्या घड्याळात दुपारची ठीक सारे ठीक 12 वाजले आहेत।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग।
1: श्रोत्यांनो नमस्कार, ठीक 12 वाजले आहेत। दुपारच्या 12 वाजताच्या स्वरतरंग कार्यक्रमात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रसिको 12 वाजले म्हणजे जेवणाची वेळ जवळ आली। तुमच्या ताटात रुचकर भोजन असो आणि कानांमध्ये मधुर संगीत, या सुंदर संगतीने आजची दुपार आनंदाची आणि प्रसन्नतेची जावो। तेव्हा प्रत्येक शुभ कार्याची शुभ सुरुवात विघ्नहर्ता बुद्धिदाता श्री गणरायाच्या स्मरणाने केली तर दिवस अधिक मंगलमय होतो। तर चला या सुरेल दुपारी गणरायाच्या चरणी भक्तीचा सुरमाला अर्पण करूया। ऐकूया मनाला भक्तिरसाने भरून टाकणारे हे सुंदर भक्तिगीत।

टागोर गणेश भक्ति गाण्यानंतर रसिको हो चला श्रेष्ठ कवी शांताराम नांदगावकरांची ही सुंदर रचना ऐकूया. बंदिनी स्त्री ही बंदिनी, या दुपारी संगीत ऐका मन प्रसन्न ठेवा आणि उरलेला दिवस आनंदाने जगा.

रसिक हो या दुपारी तुम्ही कोठे ही असाल, घरात, कामाच्या ठिकाणी किंवा जेवण घेत असलात, आपल्या या सुरेल साथीला मनापासून वेल द्या. दिवस तुझे हे फुलायचं झोपाळ्या वाचून झुलायचे. हे गीत चला ऐकूया अरुंधाते यांच्या मधाला.

दिवस तुझे ही फुलाइचे झोपाळ्या वाचून झुलायचे हे गीत आपण ऐकत होता रसिक हो अरुंधाती यांच्या गोड आवाजातलं. आता येणारं गाणं हे असेच मनाला हरकस स्पर्शून जाणार आहे. शब्द सुंदर, चाल मनमोहक आणि स्वर अगदी हृदयाच्या जवळ जाणारे. चला या सुरेल भेटीच्या

ती रसिक हो, प्रत्येक गाण्याला स्वतःचा एक रंग असतो, कधी प्रेमाचा, कधी आठवणींचा, तर कधी भक्तीचा. आजच्या या मैफिलीत आपण हे सारे रंग अनुभवणार आहोत. तेव्हा ऐकूया हृदयातून साद घालीन मी विलास जोगलेकरांच्या शोभनीय संगीताने नटलेले हे द्वंद्वगीत आणि सुंदर प्रेमगीत ऐकूया सुरेश वाडकर व अनुराधा पौडवाल या दोघांच्या सुमधुर आवाजात.

रसिक हो, दुपारचेही 9 वेळ आहे आणि या वेळेला साथ आहे आपल्या आवडत्या सुरांची. तर चला मनाला थोडा विरंगुला देऊया आणि संगीताच्या या गोड मैफिलीत रमून जाऊया.

रसिक श्रोत्यानो, एम टू रेडिओ मॉरिशस वरून पुनश्च आपला दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात तुमचे मनपूर्वक परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. तेव्हा विसारकरांचे हे लोकप्रिय खोडी गीत ऐकल्यानंतर सादर करीत आहोत हे रॉक गाणं. सनई चौगरे चित्रपटातून घेतलेले हे गीत कांदे पोहे, अवधूत गुप्ते, सोनाली

एमसी चंघडला ते दुपारची पावणे एक वाजले आहेत. रसिक हो चालू करीत आहोत आपला स्वर तरंग कार्यक्रम. या पुढील गाण्यावर

श्रोती रसिक हो, आपण ऐकत आहात स्वरतरंग कार्यक्रमातील शेवटचं गाणं. मी डोळकर, डोळकर दर्याचा राजा. स्वरसम्राटी लता मंगेशकर, हेमंत कुमार व सहगायकां

आवाजातल्या ह्याच लोकप्रिय कोळी गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आज आपला हा स्वर तरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. तेव्हा याच मैफिलीत आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि सर्व आदरणीय गुरुजनांना शिक्षक दिनाचा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन AM2. रसिक म्हणू या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत ध्रुवन मूर्ती यांच्या सुमधुर आवाजात यावे यावे हो गणराया बाप्पाचं जय जयकार करूया कार्यक्रमाच्या आरंभी. आस्वाद घेऊया.

रसिकमणी हो, एक भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया, बाप्पामय वातावरण चालूच ठेवूया. विशाल आणि केवा यांचे समुद्र आवाजात ऐकूया. दगडूशेठ माझा आस्वाद घेऊया.

रसिकश्रोत्यांनो, गुड असाल. तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 20 मिनिटांचे मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रमाची पुढची भेट म्हणून अंजली मराठे यांचेच मधुर आवाजात ऐकूया मन गायन सुरात. आस्वाद घेऊया.

रसिक श्रोत्यानो, कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी रोहित रहूत आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात स्वराज हे गाणं मी वाजवतो. म्हणजे याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.